0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कन फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला दो फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरी हाँ बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिल कस देख के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्वस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबे वायर बिल नो देखी गेंग लारी वीनु ये नेंगी गेंग उले कर नुचे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माफ है।
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कंफर्नी तक उन आबाद व्यस्तनी अलगों में के दो ही दिरी उलम फंसे हैं कुर्म टका एकी कहाला ईजाद तका ए ईजाद तकं एकी बदल था गिरना मुं टेक्नोलॉजी के गुरह हैं अलगों में नंग ऐतद दातुरे कुरे बिचे मैं के फनरवना कामयाब दातुरु मैं दुग दातुरुं अलगों में न टेक्नोलॉजी या साइंस के गुरह हैं एकी दिमालुं तफातु ईजाद तका कंफर्नी तक उन ईजाद तका गिरना मुं दा ऐतद फन्नी बदल तके वनी फेनी आदि अडुईफा ಮೇಗೇತರು ಗುರಹ್ಯಾಂಗ್ ಆಸ್ವಾ ತಫಾತ್ ಬದಲ್ತಕಿ ವಿಸ್ವಣಿ ಫೆನಿಫಾ ನಮವಿಸ್ ಮಿಯದುಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲಾ ಅಂಬುರ ಅಳ್ಗುನ್ಮಿಂಗ ದುನಿಯದ್ದ ಅಂತ ತಿರುಫಶನ್ ಜಿಹಿ ವಗತ್ ಮಿವನಿ ಜಿಹಿಫಾ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನು ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುನ್ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತೋಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳ್ಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ಕೆ ದುನಿಯಾ ದತ್ರು ಕುರುಮ ತಯಾರ್ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೇಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹುಂತಿರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ವಗುತುಕುಳಕಂಗಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮಲೈಕು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೊಶೇಲಿ ಅಳಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದು ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಹಿಮನಾಫವ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತೀನಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಆದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವ್ಯರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿತ್ತಮೇ